0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफ एम 90.4 केएलई.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू 90.4 FM KLE कणसूर.

गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे शुक्रवार 17 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. आजची तुमची मेहनत उद्याच्या तुमच्या शक्तीची निर्मिती करते, त्यामुळे विचार बदला, जीवन बदलेल. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. मद्रास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराचे अधिकृतपणे चेन्नई असे नामकरण करण्यात आले. दिवस होता आजचा. ऑलिम्पिक्स 21 स्पर्धांना कॅनडा देशात सुरुवात झाली. अमेरिकेचे अपोलो आणि रशियाचे सोयुज ही दोन अंतराळयाने एकमेकात जोडली गेली, तीही आजच्याच दिवशी. डिस्नेलँड कॅलिफोर्निया येथे सुरू झाले, तेही आजच. मुंबई ते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरी बोटीला जलसमाधी मिळून सुमारे 700 लोक मृत्युमुखी पडले. किंग जॉर्ज यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील. घटना अशीच आहे. साल होतं 1917. सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले, तेही आजच. आता आजचे जन्मदिवस पाहू. बाबूराव बागुल दलित साहित्यिक यांचा जन्म आजचा. जॉन कुपर, कुपर कार कंपनीचे सहसंस्थापक, यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. स्नेहल भाटकर, संगीतकार, यांचाही जन्म आजच. बिजोन भट्टाचार्य, भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथा लेखक, यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ರಿ KLE ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್. ಇದು KLE ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM ಪ್ರಸ್ತುತಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ, ಇದು 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive Change of Season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडे आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडे आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडे आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि KLE कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सुरेखा शिवानंद पुजार यांना, ज्या बैलहोंगल तालुक्यातील मेट्याळ गावातील एक प्रोग्रेसिव्ह फार्मर आहेत. शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या आणि स्वतःच्या निवृत्तीनंतर त्यांनी शेतीकडे लक्ष दिलं आणि सध्या त्या ड्रॅगन फ्रुट्सची शेती करतायत. तेव्हा खूप चांगली अशी शेती त्यांनी केलेली आहे, जवळपास 1 एकर मध्ये त्यांनी ही शेती केलेली आहे. तेव्हा त्याच्याबद्दलचा प्रवास आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आज आपण एका गावामध्ये एका शेतावरती आहोत आणि त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे. याबद्दल आपण त्यांच्याशी बोलून अधिकची माहिती घेणार आहोत. मॅडम, तुमचं नाव?
1: माझे नाव सुरेखा शिवानंद पुजार.
0: ही जी शेती तुम्ही केलीत ती कधीपासून याची सुरुवात झाली आणि मुळात तुमच्या डोक्यात ही आयडिया आली कशी?
1: मला अगोदर पासून काहीतरी एक फळांचा बगीचा करायचं इच्छा होते. रिटायर्ड झाल्यानंतर टाइमपास कसं करणार म्हणून विचार करून युट्यूब मध्ये बघत असताना हे ड्रॅगन फळांचं भाग बघितलो आणि ते सारखं बघून बघून करायचंच मन ठरून मी हे केलो. मी 21 मार्च मध्ये रिटायरमेंट झालो. 6 महिने हेच सगळ्याकडे हे बघत बघत एकदा हावेरी मध्ये जाऊन बघितलं एक भाग, नंतर आणि बघूया म्हणून बराडला जाऊन तिथं बघितल्यानंतर मला करायचंच म्हणून ठरून मला हे रोपांचं ऍड्रेस देऊन आलो. मी 1 एकर 10 गुंठेच भाग केलेला आहे. आता मार्च 13 ला केलो, 2 वर्ष झाले. आता 24 मार्चला 2 वर्ष झाले. ते 18 महिन्याला फळ यायला सुरुवात केले. ह्या वर्षी जरा जास्त झाले. ते 3 वर्षानंतर फार फळ येतात म्हणून सांगितले. आम्हाला पण आता असं वाटते की हे छान फळ येते म्हणून.
0: हा, 2 वर्ष 3 महिने झाले हे लावून. मग हे तुम्ही बियाणं रोवलं होतं की डायरेक्ट म्हणजे थोडीशी छोटी अशी रोपं आणली होती?
1: छोटी रोपं आणले होते. बिया मधून पण काढतात म्हणे, ते वेळ होते म्हणून मी 3 महिन्यात दिले. त्याने ऑर्डर देऊन आले होते ते रोप दिले.
0: अच्छा, मग युट्यूबवर बघून ही कल्पना तुम्हाला आली असं तुम्ही म्हटलात. अर्थात आता इंटरनेटचा उपयोग कोण कसं करते त्याच्यावरती खूप सारं डिपेंड असते, पण तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे इंटरनेटचा वापर केलात. पण तरी सुद्धा ड्रॅगन फ्रूट हे काय आपलं भारतीय फळ नव्हे कदाचित, पण ड्रॅगन फ्रूट आपल्या इथं येईल की नाही किंवा त्याला कशी जमीन पाहिजे तो सगळा अभ्यास करणं आणि मग ह्याच्यामध्ये उतरणं, मग ती सगळी जी पूर्वतयारी असते ती कशा पद्धतीनं केलात?
1: मॅडम, काय झालंय, माझा मुलगा एकदा ते युट्यूब मध्ये बघून मला एक व्हिडिओ पाठवला. ते बघितल्यानंतर मला डोक्यात आले, आमचं मिस्टर रागवत होते, मी रात्री त्यांनी झोपल्यानंतर बघत होते. बघून काय झाले, मी वाट काय तरी असू दे, ते होऊ दे न होऊ दे बघायचंच म्हणून मन ठरवून सुरुवात केले काम. आणि करताना खूप हे झाले का म्हटले, नवीन म्हटल्यानंतर मला पण त्याच्याबद्दल काय हे नव्हतं, आयडिया नव्हतं. तरी पण त्याने बघितलं तेवढंच मी नंतर मीच विचार करून त्यांना सांगून करून घेतले.
0: मग ही रोपं जी आहेत ती तुम्हाला कुठं मिळाली, त्याची इन्क्वायरी कशी केलात तुम्ही आणि त्याच्यासोबत म्हणजे अनेक लोकांचा गायडन्सही तुम्हाला मिळाला असेल तर आणि मग नंतर तुम्ही पुढे गेला असाल तर त्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही फॉलोअप घेतलात?
1: मॅडम, ते रोप त्यांनी सांगितले मला, तुम्ही काय काळजी करू नका मॅडम, आम्ही 2 वर्षपर्यंत तुम्हाला माहिती देत असतो म्हटले. खरं रोप घेतल्यानंतर त्यांनी बिझी असताना त्यांचं एवढं आम्हाला हे मार्गदर्शन मिळालं नाही. नंतर मी काय केले, युट्यूबवर बघून आणि नंतर आमचं एरियाचं अग्रिकल्चर ऑफिसर आहे ना, त्याने एकदा अचानक त्याने व्हिजिट दिले. ते जात असताना काय आहे बघून मग त्यांनी आम्हाला त्यांचा खूप आम्हाला सहकार मिळाले. नंतर आता DD सर आहे ना, महांतेश मुरगुड सर, त्याने फार खूप आम्हाला हे सावयवाची कसं करायचं ते मार्गदर्शन दिले. ते त्यांनी सांगितले मला बेळगावमध्ये हे तिथं तुम्ही जाऊन सुमनांजली मॅडम आहे त्यांचं नाव पण सांगितले, त्यांना फोन करून सांगितले. नंतर असं मिळून मला ते जरा ह्याला कसं आम्ही फर्टिलायझर वापरायचं, काय केलं तर कसं होते, आणि इथं काय होते मॅडम हे खतामध्ये असतात की एक हे म्हणतात डोंडे हुळा म्हणतात त्याला. आता एक रोप दाखवते तुम्हाला, ते आत मुळ खातात. नंतर मला आणि युट्यूब मध्ये बघितलो त्याला काय करायचं म्हणून, त्याला काय म्हणतात मेटारिझम म्हणून हे ते पण सावयव ते घातल्यानंतर ते बरोबर झाले. आता सावयवच मला काय आता रासायनिक करायचं नाही, सावयव केले तर आमचं चांगलं होते म्हणून आता हा आता हे पण केले बघूया म्हणून काय ते ते कळी ठेवल्यावर 7 दिवसानंतर ते घालायचं, एक एक ह्याला एक एक लिटर घालायचं, एक एक आंबेनं असं करून एवढ्या पर्यंत आलो 2 वर्ष. ते केल्यानंतर ते 3 वेळा अग्रिकल्चर ऑफिसर व्हिजिट दिले आणि फ्रुट्स आमचं हे 24 ईसवी मध्ये हे केले ना मला पुष्प प्रदर्शन मध्ये फर्स्ट आले आणि प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून पण त्याने आम्हाला सन्मान केले.
0: बरोबर, म्हणजे 2 वर्ष 3 महिने 3 महिन्याचं आता पीक आहे तुमचं किंवा ही जी झाडं लावलेली आहेत ती आहेत. मग फुल असं फेज मध्ये ही फळं देण्याला स्टार्ट होणं किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे त्याच्यामधून प्रॉफिट ते मिळणं त्याला कधी सुरुवात होते?
1: मॅडम त्याने काय म्हटले 18 मंथ्सला थोडं थोडं येत जाते आणि 2 वर्षानंतर थोडं येते, आमचं अर्धा खर्च पण येत नाही म्हटले होतं असंच आहे. 3 वर्षापासून आमचं पैसे येते, आम्ही गाठलेले पैसे 3 वर्षामध्ये येते, 4 वर्षानंतर आम्हाला प्रॉफिट असं वाटते मला. त्याने पण असंच सांगितले होतं.
0: अच्छा,
1: ओके मॅडम.
0: मग आता हे जे प्लांटेशन तुम्ही केलंय त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं हवामान अगदी म्हणजे योग्य आहे याला?
1: मॅडम फार थंड पण नको ह्याला, फार ऊन पण नको, समशीतोष्ण म्हणतो की असं हवामान पाहिजे. आणि माती पण लाल माती असते ना, खडक मस्त खडक आणि लाल कडी असते ना त्या भूमीला चांगलं येते म्हटलं ना. फर्स्ट मला काय तेच वाटले आमचं जमीन तसं आहे मग येते म्हणून मी हे करूनच हे केलं.
0: आणि मग पाणी कसं लागतंय?
1: पाणी 4 दिवसानं आम्ही 4 तास सोडतो, जास्त नको म्हणतात तरी पण 4 दिवसाला तरी पाहिजे, 4 तास त्या 4 तास सोडतो. आणि उन्हामध्ये 8 दिवसाला सोडायचं, उन्हामध्ये जास्त सोडले तर हे होते म्हणे
0: हा.
1: आणि पुढं एप्रिल मे मध्ये हे काय म्हणतात मग्गीला कळी कळी येते ना, कळी येते ते ट्रेस व्हायला पाहिजे म्हणे पानं, पाणी जास्त असले तर उत्पन्न जास्त येत नाही, ते पाणी टच होऊन हे चिपटासारखं व्हायला पाहिजे म्हणे नंतर फुल कळी फार पडतंय म्हटल्यानंतर थोडं थोडं पाणी कमी करायचं तेव्हा. आणि उन्हामध्ये ज्याला सनबर्न येते ते सनबर्नला आम्ही जानेवारीपासूनच तयार करून घ्यायला पाहिजे, नाहीतर फार 35 डिग्री पर्यंत चालते.
0: ह्या
1: वर्षी 36-37 झाले ना, जास्त येलो झाले तेच प्रॉब्लेम, अगोदर आम्ही तयार करून घ्यायला पाहिजे नाहीतर पानं वेस्ट होतात, पानं वेस्ट गेले की आम्हाला उत्पन्न जास्त येत नाही, फळ येत नाही, त्यासाठी ते अगोदर आम्ही सनबर्न व्हायचं नको म्हणून ते आम्ही कॅव्हलिन म्हणून एक मिळते व्हाईट कलरचं ते लावले तर चालते आणि चुना लावलं तर पण चालते.
0: म्हणजे ते झाडाला लावायचं?
1: झाडाला लावायचं, ब्रश ना आम्ही लावून घ्यायचं घरी लावून, होय होय म्हणून असं केलो 3 वेळा केलो, एकदा लावलो आणि पाऊस आले
0: सगळं धुवून गेलं
1: हो, आणि एकदा लावले आणि पाऊस आले असं होते. ते जानेवारी पासून आम्ही केले तर जे जास्त होत नाही, आम्हाला एवढं ते हे आलं नाही म्हणताना आम्ही मार्च मध्ये करायचं म्हणून ठेवलं ना ते आम्हाला जरा जास्त हे झाले, पानं जास्त येलो झाले होते आता तुम्हाला दिसत नाही सगळं, आणि पाऊस पडले की नाही चेंज होते आणि ग्रीन येते.
0: मग तुम्ही तुमच्या शेताची तयारी करण्याआधी किंवा ही रोपं लावण्याआधी किंवा रोपं लावून झाल्यानंतर इतरही कुणी शेतकऱ्यांनी असं काही प्रयोग केला असेल तर त्यांच्या शेतावरती जाऊन वगैरे त्यांच्याकडून काही माहिती घेतलीत?
1: हा मॅडम, काय बैलंगलच एक इंजिनियर आहे ते महेश लिंबेनर म्हणून, तो पण येऊन बघून नंतर ते पण केले आता. आणि इथं बिदरगड्डी म्हणून एक गाव आहे, त्याने पण केले आम्ही केल्यानंतर बघून, आणि बुडरकट्टीमध्ये एक केले आम्ही केल्यानंतर बघून, त्याने पण सर आहे त्याने पण केले म्हणून. आता काय होते, तुम्ही काय करता, तुम्ही काय करणार, असं विचार
0: डिस्कशन
1: होऊन आम्ही सुधारण करून घ्यायला येते. आणि हे पण चांगलं आहे म्हणून, आमचं कृषी इलाके आहे ना, त्याने वरच्या वर 6 महिने 3 महिने ते व्हिजिट देतात आणि त्याने पण आम्हाला मार्गदर्शन देतात. तेच मला अगदी हे झाले, खुश झाले. काय म्हटलं तर, एकदम आम्ही नवीन असताना काय करावं, नवीन केल्यानंतर शिवाय देणार काहीतरी नाव ठेवणारच असतात. हा, त्याच्यामध्ये हे झाल्यानंतर मला आता अगदी हे काय म्हणतात तुम्ही, मनाला अगदी खुशी येते. का म्हटलं तर, आम्ही केले पैशापेक्षा मनाला शांती समाधान मिळते बघा.
0: खरंच ना, म्हणजे कुठलाही नवीन प्रयोग करत असताना सगळ्या गोष्टींची मनाची तयारी करून आपण त्याला त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे, आणि ते करत असताना म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी आपण तयारही राहिलं पाहिजे, कारण हे कसं येतंय काय होतंय ते आपल्यालाही माहिती नसतंय, काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता असतेच त्याच्यामध्ये, आणि लोकांचं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे. ती सगळी तयारी करूनच आपल्याला ह्याच्यामध्ये उतरावं लागतं, आणि तो तुम्ही तेवढं मोठं धाडस तुम्ही केलं आणि त्याचं फळ तुम्हाला आता मिळालं, अर्थात ह्याच्या या गोष्टीसाठी 2 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागली, पण अजूनही तुमची परीक्षा सुरूच आहे मला वाटतंय. कारण अजूनही ज्या पद्धतीनं तुम्हाला अपेक्षित आहे ती याची अजून सुरुवात झालेली नाहीये, पण ती हळूहळू नक्कीच त्या प्रगतीपथावर आहे. जे आम्ही आता शेत बघतोय ते बघून आम्हालाही वाटतंय की नक्कीच त्याची सुरुवात आता होईल लवकरच. सो आता एवढं सगळं तुम्ही केलात, एवढं मोठं धाडस तुम्ही केलं, मग या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कुणाकुणाची साथ मिळाली?
1: मॅडम आमचं मिस्टर पण त्यांचं नाव नाही शेत, त्यांनी कशाला पाहिजे म्हटलं अगोदर, आता त्यांना पण अगदी आनंद आहे, ते त्यांनी साथ दिले. आणि आमचं दोन्ही मुलं पण सून पण ते अग्री मध्ये आहे ना, ते पण वरचेवर विचारत असते, त्यांनी पण आम्हाला सगळ्यांनी साथ दिले. आमचं शेतकरी करणारे ते लोक पण, ते आता इथं आल्यानंतर सगळ्यांचं ओळख झालं ना. आम्ही पण गावामध्ये राहत होते केव्हा, त्याने 6 महिन्यामध्ये एकदा येत होते, आता इथं आल्यानंतर सगळे गावांचंच ओळख झाले आता. ते एक आनंद होते, ते आणि सगळ्यांनी आणि कामं करायला लोक पण पाहिजे. हा, आमचं आणि त्यांचं हे असतानाच काम चांगले होते, आम्ही एकटं काय करणारे होते, सगळ्यांचं सहकार असले तर हे शेतकरी. हा, गडी लोक पण पाहिजे, त्यांनी पण येतात मॅडम, अगदी लावून घेतले ना आता. 4 लोक फिक्सच, 4 लोक पाहिजे असत, 15 दिवस एकदा 1 महिन्यामध्ये हे काय म्हणतात तुम्ही, कसा काढायला,
0: कचरा काढायला
1: आणि गोबर घालायला आणि पटले सगळं हे करायला, गडीच पाहिजेच, सगळ्यांचा सहकार पाहिजे.
0: मग हे जे आता तुम्ही सांगितलं की सेंद्रिय शेतीच तुम्ही करत आहात, कारण आता रासायनिक शेती करून उपयोगाचं नाही, आणि ते करत असताना, ते सेंद्रिय शेती करत असताना म्हणजे खताचा वापर कसा कोणत्या पद्धतीने करावा, किती किती दिवसांनी आपण कुठलं खत वापरलं पाहिजे किंवा कुठली फवारणी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळतं आणि तुम्ही ते कसं करता?
1: मॅडम स्वतः पण युट्यूब वगैरे करून बघितलं हे केलो, आणि आता महेश रासापनावर पण सर एक अग्रीच आहे, त्याने इथं सगळा प्लॉट व्हिजिट करतात, आता त्याने पण व्हिजिट देऊन त्यांचं मार्गदर्शन पण घेतो. आणि फ्युचर बैठक म्हणून हे ते सेंद्रिय खताचे ते पण व्हिजिट देतात ना, त्याने पण मेट्रायझम सगळं त्यांच्याकडे मिळते, त्यांचं सगळ्यांचा सहकार घेऊन मी आता करत आहे. आणि हे खूप म्हणजे हे ड्रॅगनचं फळांचं वैशिष्ट्य म्हणजे डेंगूला बिळी पेशी कमी होतात ना, एक दिवसातच वाढ होते हे फळ खाले तर, आणि रोगनिरोधक शक्ती जास्त होते, आणि कॅन्सर पेशी पण हे होतात म्हणे लॉस होतात हे केले तर, म्हणजे कंट्रोलमध्ये राहते. हा, बीपी शुगरवाल्यांतरी अगदी चांगलं आहे, बीपी लोकांना सगळ्या हे रोगांना हे रामबाण म्हटलं तर पण हरकत नाही, असं आहे हे फ्रुटचं, खुशी आहे.
0: बरोबर, कोरोना आल्यानंतर बरीच अशी फळं आपल्याला माहिती झालीत की ज्याचे गुणधर्म एवढे चांगले आहेत आणि आपल्या मार्केटमध्ये म्हणजे इथल्या लोकल मार्केटमध्ये ही सगळी फळं आपल्याला अवेलेबल असतात आणि ते आपण खातो. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हटलात की ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक जाती आहेत, तर त्या किती आहेत आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती जातींचा प्रयोग केलाय?
1: मॅडम, विचार केल्यानंतर 150 तरचे झाड आहे म्हणे ड्रॅगनचं. आम्ही दोन तरचे लावले, एक पिंक पिंक म्हणून एक जम्बू रेड, असं दोनच आम्ही बघूया म्हणून लावलो. टोटल 2900 रुपये. हा, 1 एकर आणि 10 गुंठेच शेत आहे, त्याच्यामध्ये 726 फूल आहे आणि एक कांब्याला 4 लोप लावायचं. आणि वर रिंग, त्याच्यामध्ये 2 सिस्टम आहे, एक हे पोल आणि रिंग आणि एक ट्रॅली सिस्टीम म्हणून. ट्रॅली ह्याच्यामध्ये काय होते, फार म्हणजे आम्ही आता 3000 रुपये असले तर त्याला 6000 उत्पन्न जास्त मिळते. ह्याच्यात एवढंच शेतीमध्ये उत्पन्न जास्त मिळते म्हणून आता जास्त लोक ते पण करायला लागले. खर्च जरा जास्त येते, ह्याच्यापेक्षा जास्त येते म्हणे. ते बैलंगलचं महेश लिंब्यानवर म्हणून आहे ना, तो ट्रॅली सिस्टम केले, ते 6000 हे केले म्हणे रोप.
0: मग ही सगळी रोप तुम्ही लावलात आता आणि या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती पण तुम्ही त्याचाही अभ्यास केलात. ह्या ज्या दोन जाती तुम्ही सांगितल्या त्याचे गुणधर्म किंवा त्याचे जे खाल्यामुळे जे आपल्याला बेनिफिट्स मिळणार आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत की एक सेमच आहेत?
1: हा, ड्रॅगन फ्रूटचं हे बेनिफिट सेमच, ते कलर एक व्हाईट मिळते, आता रेड मिळायला लागले आणि ब्लॅक पण आहे म्हणे. ब्लॅक कलरचं पण हे ड्रॅगन फ्रूट्स आहे म्हणे. आमचं काय पिंक आहे, स्वीट आहे, ते व्हाईट थोडं जास्त स्वीट आणि नसते, आंबट आणि सप्पग असते ते व्हाईटचं. म्हणताना आता अगोदर व्हिएटनाम येत होतं ना तेव्हा कात होतं, आता हे रेड आल्यानंतर सगळं ते व्हाईट कमी केलेत. हा, सेम गुणधर्म सेम असते.
0: कोरोना आल्यापासून म्हणा म्हणजे बरीच लोक आपल्या गावावरती परत आले, काही जणांचे जॉब गेले, त्याच्यामुळे मग शेतीकडे वळायला लागलीत लोक. मग असं जे युथ जनरेशन आता काही शेती करण्याच्या मार्गावरती असेल, कारण असं काहीतरी नवीन प्रयोग केल्यानंतरच त्याच्यातून आपल्याला जरा उत्पन्न जास्त मिळू शकतं. आपली जी पारंपरिक शेती आहे म्हणजे एकच पीक घेणं, वर्षानुवर्ष तेच पीक घेणं, त्या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या थोड्या बदलल्या पाहिजेत असं आपण सगळीकडून ऐकतो. आणि असा काहीतरी नवीन प्रयोग जर करणारे काही युवक असतील, युवा शेतकरी असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: मॅडम, खरं म्हणते तर आम्ही अगोदर आम्ही बरे सोयाबीन ऊस तेवढंच म्हणून त्याच्यामध्ये काही लाभ नाही, तरी पण त्यांनी काय म्हणतात हेच आम्हाला चांगलं म्हणतात. खरे आताचं मुलं काय करायला पाहिजे युवा पिढीने, ते नवीन काय धैर्य घेऊन आम्ही पुढं पाऊल टाकायलाच पाहिजे. पुढं पाऊल टाकले तर आम्हाला केव्हा पण अयशस्व मिळणारच नाही, यशस्वच मिळते. हे उदाहरण मी बघूया म्हणून आम्ही नवीनच केलो, तरी पण एक वर्षामध्ये आम्हाला कळालं ह्याच्यामध्ये आम्हाला प्रॉफिट मिळते म्हणून, तर करायलाच काय हरकत नाही, हे नवीन काहीतरी आम्ही करायलाच पाहिजे. हा मॅडम, आता आम्हाला धोक्यात आहे ते 1 एकर तरी हे काय मिश्र कृषी म्हणतात की अरण्य कृषी, ते केले तर पण एवढं हे मिळते म्हणे, त्याला गोबर नाही, काय काही काम नाही, फक्त झाड लावायचं त्याने व्यवस्थित रोप हे करून घ्यायचं. 3 वर्षानंतर आम्हाला काही हे नसताना हे कसा काढायचं नाही काय नाही, तेच गोबर होते अरण्यामध्ये कसे होते ना ते असं होते. असं काहीतरी आताचा युवा पिढीने करायलाच पाहिजे हेच मी सगळ्यांना सांगता इच्छितो.
0: अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा नवीन काहीतरी प्रयोग करून खूप चांगलं उत्पन्न घेतलंय, आधुनिक शेतीचा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे आणि तसा उपयोग करून घेऊन मग त्यांचं उत्पन्न वाढल्यावर त्यांच्याही मनाला जरा समाधान वाटतंय. पण जी अशी पूर्वीपासून चालत आलेली लोक आहेत त्यांचं जरा असं माइंडसेट झालेलं असतं आणि ते बदलणं जरा कठीण जातंय आणि अशा वेळी मग सगळा गोंधळ होतो त्यांचाही. पण त्यांनी जरा स्वतःला युवा पिढीच्या ह्याच्यानुसार मतानुसार किंवा बदलत्या काळानुसार स्वतःलाही जरासं बदललं पाहिजे. तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे खडका अशी थोडीफार जमीन असली तर त्याच्यामध्ये हे पीक चांगलं येऊ शकतं, पाण्याचाही प्रमाण कमी असतं म्हणजे जास्त पाणी लागत नाही, हवामानही योग्य ते आहे जे आपल्या बेळगाव किंवा आसपासच्या भागामध्ये जे योग्य हवामान आहे ते याला सुटेबल आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही याच्यामध्ये उतरलात आणि खूप चांगला असा आता तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतोय. तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांगितलं की अरण्य कृषी ही एक नवीन संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय. मग हे जे आता रोप तुम्ही लावलेलं आहात ते रोप आपण म्हणजे एकच लावायचं की त्याच्या सोबत आपण आणखीन कुठलं तरी क्रॉप घेऊ शकतो?
1: हे अंतर कृषी म्हणून करायला पाहिजे मॅडम. ते एकच ला ह्याच्यामध्ये आम्ही हेच विचार करूनच हे ड्रॅगन मध्ये आम्ही महागणी आफ्रिकन महागणी म्हणून लावलेलं आहे. ते 15 वर्षाला येते म्हणे कटिंग. एक गणपुटला 2000 आता आहे म्हणे. 1 कोटीचं होते म्हणे. 2 कोटी असेल तर 1 कोटी तरी होणारच 15 वर्षानंतर. असा विचार केले तर आम्ही पुढं जाऊ शकते. आत्ताच एवढी पिढी खरंच विचार करायलाच पाहिजे. आम्ही हे केले तर त्यांनी असंच ऊस लावले तर काय 3 वर्षामध्ये येते. एकदा लावले तर 3 वर्ष येते. करे किती येते आता मला बघितल्यानंतर 1 एकरेला 30,000 पडते खर्च सगळं घेऊन. मग हे खर्च सगळं काढले तर पण 1 एकरेला 10 लाख येते म्हणे. 3.5 लाख आम्ही मेंटेनन्स काढले तर पण 6 लाख उत्पन्न येते. कमी शेती असल्याने खेळ तर त्यांना फार चांगला आहे.
0: मग ही शेती ह्या रोपांसाठी तयार करण्यापासून आतापर्यंत तुम्हाला किती खर्च आला आणि सरकारकडून किंवा डिपार्टमेंटकडून तुम्हाला काही मदत मिळाली?
1: मॅडम आम्ही युट्यूबमध्ये बघितल्यानंतर 6 लाख खर्च येते म्हटले. खरे आता आम्हाला नवीन असल्यामुळे डबल खर्च झाले. म्हणताना 20 पर्यंत झाले. सगळ्या 3 वर्ष झाले, 2 वर्ष कम्प्लीट झाले. खरे ते होते असेल तरी पण खर्च येते मॅडम. 10 लाख तरी येते. हा आम्हाला जास्त माहित नाही म्हणून ते कंपाऊंड करायला जास्त आले. तरी पण खर्च येते. ते खर्च येते का म्हटलं तर एकदा लावले तर 25 वर्ष येते. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणताना ते काय झाले तर पण काय हे नाही.
0: या रोपाचं आयुष्य किती आहे?
1: तेच मॅडम 25 इयर्स 30 इयर्स आहे म्हणे. तरी 25 इयर्स 20 वर्ष पण आले तर काय होते. हा 20 लाख केले तर वर्षाला 1 लाख खर्च झाले सर. आम्ही धरले तर आम्हाला 2-5 वर्षामध्ये सगळं येते की 1 वर्षाला 10 लाख आले तर पण 6 लाख 1 एकरला 6 लाख कुठलं ह्याच्यामध्ये मिळते? मिळत नाही. लाभ तरी आहे.
0: थँक्यू सो मच मॅडम. आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि ही जी ड्रॅगन फ्रूट ची जी शेती तुम्ही केलाय खूप सुंदर आले. आल्यानंतर अगदी खूप छान असं समाधान वाटतं मनाला. थँक्यू सो मच आम्हाला एवढा वेळ दिलात आणि एवढी सगळी माहिती आमच्या सोबत शेअर केली त्याबद्दल.
1: मॅडम तुम्ही पण तिथून इथपर्यंत येऊन आम्हाला पण खूप आनंद झाले. तुम्हाला हृदयपूर्वक धन्यवाद देतो. का म्हटलं तर काहीतरी आम्ही केल्यानंतर कोणतरी चांगलं म्हटल्यानंतर काहीतरी एक मनाला हे होते ते आणि शक्ती येते पुढचं काम आणि करायला आम्हाला प्रोत्साहन येते. त्यासाठी तुम्हाला तुमचं सर्व मंडळींना मी मनापूर्वक आमचं मिश्रांच्या तर्फे पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो.
0: हा होता आजचा केली कृषी मित्र हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण सुरेखा शिवानंद पुजार यांना ऐकलं. बैलहोंगल तालुक्यातील मेटाळ गावच्या त्या रहिवाशी आहेत आणि शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. ड्रॅगन फ्रूट्स जे सध्या आपल्याला जिकडे तिकडे हे फ्रूट पाहायला मिळतं त्याचे अनेक फायदे आहेत. त्याचे गुणधर्म अतिशय चांगले आहेत, तब्येतीसाठी चांगलं आहे ते. या फळाची त्यांनी शेती केलेली आहे आणि त्याबद्दलचीच अधिकची माहिती आपण आजच्या भागात ऐकली. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनुष्य पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन. बंद होईपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणू ध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो, अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर, बेळगाव येथे.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा: हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल, बेळगाव येथे.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. स्वर झंकार या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत स्वाती घाटगे यांच्या आवाजातील गाणी. तबल्यावरती साथ आहे जितेंद्र सावनवर यांची आणि हार्मोनियमवरती साथ दिले यादवेंद्र पुजारी यांनी. तेव्हा ऐकूया स्वाती घाटगे यांना.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। बेळगाव मधील केली BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे। तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील। केली BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव। फोन नंबर 08312486286।

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377 एक्सटेन्शन 1530.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&U brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पिलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद। जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी, मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना। उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे। आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय। याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात। ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी। तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम। आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी। ENT विभाग, OBD नंबर 16 येते। आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा।

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.

0: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
1: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
0: Offer valid till 31st July 2026. Hurry! Visit to Mrs. Purushottam Narayan Gargir, Seraph and Dwellers today. Terms and conditions apply.
2: बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रति

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुथोणी 90.4 FM KLE कनसू आणि KLE कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सुरेखा शिवानंद पुजार यांना, ज्या बैलहोंगल तालुक्यातील मेट्याळ गावातील एक प्रोग्रेसिव्ह फार्मर आहेत. शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या आणि स्वतःच्या निवृत्तीनंतर त्यांनी शेतीकडे लक्ष दिलं आणि सध्या त्या ड्रॅगन फ्रुट्सची शेती करतायत. तेव्हा खूप चांगली अशी शेती त्यांनी केलेली आहे. जवळपास 1 एकर मध्ये त्यांनी ही शेती केलेली आहे. तेव्हा त्याच्याबद्दलचा प्रवास आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आज आपण एका गावामध्ये एका शेतावरती आहोत आणि त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे. याबद्दल आपण त्यांच्याशी बोलून अधिकची माहिती घेणार आहोत. मॅडम, तुमचं नाव?
1: माझे नाव सुरेखा शिवानंद पुजार.
0: ही जी शेती तुम्ही केलीत ती कधीपासून याची सुरुवात झाली आणि मुळात तुमच्या डोक्यात ही आयडिया आली कशी?
1: मला अगोदरपासून काहीतरी एक फळांचं बगीचा करायचं इच्छा होते. रिटायर झाल्यानंतर टाइमपास कसं करणार म्हणून विचार करून युट्यूब मध्ये बघत असताना हे ड्रॅगन फळांचं भाग बघितलो आणि ते सारखं बघून बघून करायचंच मन ठरून मी हे केलो. मी 21 मार्च मध्ये रिटायरमेंट झालो. 6 महिने हेच सगळ्याकडे हे बघत बघत एकदा हावेरी मध्ये जाऊन बघितलं एक भाग, नंतर आणि बघूया म्हणून बराडला जाऊन तिथं बघितल्यानंतर मला करायचंच म्हणून ठरून मला हे रोपांचं ऍड्रेस देऊन आलो. मी 1 एकर 10 गुंठेच भाग केलेला आहे. आता मार्च 13 ला केलो, 2 वर्ष झाले. आता 24 मार्चला 2 वर्ष झाले. ते 18 महिन्याला फळ यायला सुरुवात केली. ह्या वर्षी जरा जास्त झाले. ते तिसऱ्या वर्षानंतर फार फळ येतात म्हणून सांगितले. आम्हाला पण आता असं वाटते की हे छान फळ येते म्हणून.
0: हा, 2 वर्ष 3 महिने झाले हे लावून. मग हे तुम्ही बियाणं रोवलं होतं की डायरेक्ट म्हणजे थोडीशी छोटी अशी रोप आणली होती?
1: छोटी रोप आणले होते. बिया मधून पण काढतात म्हणे, ते वेळ होते म्हणून मी 3 महिन्यात दिले. त्याने ऑर्डर देऊन आले होते ते रोप दिले.
0: अच्छा, मग युट्यूब वर बघून ही कल्पना तुम्हाला आली असं तुम्ही म्हटलात. अर्थात आता इंटरनेटचा उपयोग कोण कसं करते त्याच्यावरती खूप सारं डिपेंड असते, पण तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे इंटरनेटचा वापर केलात. पण तरी सुद्धा ड्रॅगन फ्रूट हे काय आपलं भारतीय फळ नव्हे कदाचित, पण ड्रॅगन फ्रूट आपल्या इथं येईल की नाही किंवा त्याला कशी जमीन पाहिजे तो सगळा अभ्यास करणं आणि मग ह्याच्यामध्ये उतरणं, मग ती सगळी जी पूर्वतयारी असते ती कशा पद्धतीनं केलात?
1: मॅडम, काय झालंय, माझा मुलगा एकदा ते युट्यूब मध्ये बघून मला एक व्हिडिओ पाठवला. ते बघितल्यानंतर मला डोक्यात आले, आमचे मिस्टर रागवत होते, मी रात्री त्यांनी झोपल्यानंतर बघत होते. बघून काय झालंय, मी वाट काय तरी असू दे, ते होऊ दे न होऊ दे बघायचंच म्हणून मन ठरवून सुरुवात केले काम. आणि करताना खूप हे झाले का म्हटलं, नवीन म्हटल्यानंतर मला पण त्याच्याबद्दल काय हे नव्हतं, आयडिया नव्हतं. तरी पण त्याने बघितलं तेवढंच मी नंतर मीच विचार करून त्यांना सांगून करून घेतले.
0: मग ही रोपं जी आहेत ती तुम्हाला कुठं मिळाली, त्याची इन्क्वायरी कशी केलात तुम्ही आणि त्याच्यासोबत म्हणजे अनेक लोकांचा गायडन्सही तुम्हाला मिळाला असेल तर आणि मग नंतर तुम्ही पुढे गेला असाल तर त्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही फॉलोअप घेतलात?
1: मॅडम, ते रोप त्यांनी सांगितले मला, तुम्ही काय काळजी करू नका मॅडम, आम्ही 2 वर्षपर्यंत तुम्हाला माहिती देत असतो. म्हटले खरे, रोप घेतल्यानंतर त्यांनी बिझी असताना त्यांचं एवढं आम्हाला हे मार्गदर्शन मिळालं नाही. नंतर मी काय केले, युट्यूबवर बघून आणि नंतर आमचं एरियाचं अग्रिकल्चर ऑफिसर आहे ना, त्याने एकदा अचानक त्याने व्हिजिट दिले. ते जात असताना काय आहे बघून मग त्यांनी आम्हाला त्यांचा खूप आम्हाला सहकार मिळाले. नंतर आता DD सर आहे ना, मानतेश मुरगुड सर, त्याने फार खूप आम्हाला हे सावयवाची कसं करायचं ते मार्गदर्शन दिले. ते त्यांनी सांगितले मला बेळगावमध्ये हे तिथं तुम्ही जाऊन सुमनांजली मॅडम म्हणून आहे त्यांचं नाव पण सांगितले, त्यांना फोन करून सांगितले. नंतर असं मिळून मला ते जरा ह्याला कसं आम्ही फर्टिलायझर वापरायचं, काय केलं तर कसं होते, आणि इथं काय होतं मॅडम हे खतामध्ये असतात की एक हे म्हणतात डोंडे हुळा म्हणतात त्याला. आता एक रोप दाखवते तुम्हाला, ते आत मुळ खातात. नंतर मला आणि युट्यूब मध्ये बघितलो त्याला काय करायचं म्हणून, त्याला काय म्हणतात मेटारिझम म्हणून हे ते पण सावयव ते घातल्यानंतर ते बरोबर झाले. आता सावयवच मला काय आता रासायन करायचं नाही, सावयव केले तर आमचं चांगलं होते म्हणून आता हा आता हे पण केले बघूया म्हणून काय ते कळी ठेवल्यावर 7 दिवसानंतर ते घालायचं, एक एक ह्याला एक एक लिटर घालायचं, एक एक आंबाईन असं करून एवढं पर्यंत आलो 2 वर्ष. ते केल्यानंतर ते 3 वेळा अग्रिकल्चर ऑफिसर व्हिजिट दिले आणि फ्रुट्स आमचं हे 24 इसवी मध्ये हे केले ना मला पुष्प प्रदर्शन मध्ये फर्स्ट आले आणि प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून पण त्याने आम्हाला सन्मान केले.
0: बरोबर, म्हणजे 2 वर्ष 3 महिने 3 महिन्याचं आता पीक आहे तुमचं किंवा ही जी झाडं लावलेली आहेत ती आहेत. मग फुल असं फेज मध्ये ही फळं देण्याला स्टार्ट होणं किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे त्याच्यामधून प्रॉफिट ते मिळणं त्याला कधी सुरुवात होते?
1: मॅडम त्यांनी काय म्हटले 18 मंथ्सला थोडं थोडं येत जाते आणि 2 वर्षानंतर थोडं येते, आमचं अर्धा खर्च पण येत नाही म्हटलं होतं असंच आहे. 3 वर्षापासून आमचं पैसे येते, आम्ही घातलेले पैसे 3 वर्षामध्ये येते, 4 वर्षानंतर आम्हाला प्रॉफिट असं वाटते मला. त्यांनी पण असंच सांगितलं होतं. ओके मॅडम.
0: मग आता हे जे प्लांटेशन तुम्ही केलंय त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं हवामान अगदी म्हणजे योग्य आहे याला?
1: मॅडम फार थंड पण नको ह्याला, फार ऊन पण नको, समशीतोष्ण म्हणतो की असं हवामान पाहिजे. आणि माती पण लाल माती असते ना, खडक खडक आणि लाल कडी असते ना त्या भूमीला चांगलं येते म्हटलं ना. फर्स्ट मला काय तेच वाटले आमचं जमीन तसं आहे मग येते म्हणून मी हे करूनच हे केलं.
0: आणि मग पाणी कसं लागतंय?
1: पाणी 4 दिवसानं आम्ही 4 तास सोडतो, जास्त नको म्हणतात तरी पण 4 दिवसाला तरी पाहिजे, 4 तास त्या 4 तास सोडतो. आणि उन्हामध्ये 8 दिवसाला सोडायचो, उन्हामध्ये जास्त सोडले तर हे होते म्हणे हा. आणि पुढं एप्रिल मे मध्ये हे काय म्हणतात मग्गीला कळी कळी येते ना, कळी येते ते ट्रेस व्हायला पाहिजे म्हणे पानं. पाणी जास्त असले तर उत्पन्न जास्त येत नाही, ते पाणी टच होऊन हे चिपटासारखं व्हायला पाहिजे म्हणे. नंतर फुल कळी फार पडतंय म्हटल्यानंतर थोडं थोडं पाणी कमी करायचं तेव्हा. आणि उन्हामध्ये ज्याला सनबर्न येते ते सनबर्नला आम्ही जानेवारीपासूनच तयार करून घ्यायला पाहिजे, नाहीतर फार 35 डिग्री पर्यंत चालते. या वर्षी 36-37 झाले ना, म्हणताना जास्त येलो झाले तेच प्रॉब्लेम. अगोदर आम्ही तयार करून घ्यायला पाहिजे नाहीतर पानं वेस्ट होतात, पानं वेस्ट गेले की आम्हाला उत्पन्न जास्त येत नाही, फळ येत नाही. त्यासाठी ते अगोदर आम्ही सनबर्न व्हायचं नको म्हणून ते आम्ही कॅव्हलिन म्हणून एक मिळते व्हाईट कलरचं ते लावले तर चालते आणि चुना लावले तर पण चालते.
0: म्हणजे ते झाडाला लावायचं?
1: झाडाला लावायचं, ब्रश ना आम्ही लावून घ्यायचो घरी लावून. होय होय म्हणून असं केलो, 3 वेळा केलो, एकदा लावलो आणि पाऊस आले.
0: अरे बापरे, मग ते सगळं धुवून गेला.
1: हो आणि एकदा लावले आणि पाऊस आले.
0: अरे रे
1: असं होते ते जानेवारी पासून आम्ही केले तर जे जास्त होत नाही आम्हाला एवढं ते हे आलं नाही म्हणताना आम्ही मार्च मध्ये करायचं म्हणून ठेवलं ना ते आम्हाला जरा जास्त हे झाले, पानं जास्त येलो झाले होते. आता तुम्हाला दिसत नाही सगळं आणि पाऊस पडले की नाही चेंज होते आणि ग्रीन येते.
0: मग तुम्ही तुमच्या शेताची तयारी करण्याआधी किंवा ही रोपं लावण्याआधी किंवा रोपं लावून झाल्यानंतर इतरही कुणी शेतकऱ्यांनी असं काही प्रयोग केला असेल तर त्यांच्या शेतावरती जाऊन वगैरे त्यांच्याकडून काही माहिती घेतलीत?
1: हा मॅडम, काय बैलंगलच एक इंजिनियर आहे ते महेश लिंबेनर म्हणून, तो पण येऊन बघून नंतर ते पण केले. आता आणि इथं बिदरगड्डी म्हणून एक गाव आहे, त्याने पण केले आम्ही केल्यानंतर बघून आणि बुडरकट्टीमध्ये एक केले आम्ही केल्यानंतर बघून त्याने पण सर आहे त्याने पण केले म्हणून आता काय होते तुम्ही काय करता तुम्ही काय करणार असं विचार
0: डिस्कशन
1: होऊन आम्ही सुधारणा करून घ्यायला येते आणि हे पण चांगलं आहे म्हणून आमचं कृषी इलाके आहे ना त्याने वरचे वर 6 महिने 3 महिने ते व्हिजिट देतात आणि त्याने पण आम्हाला मार्गदर्शन देतात तेच मला अगदी हे झाले खुश झाले काय म्हटलं तर एकदम आम्ही नवीन असताना काय करावं नवीन केल्यानंतर शिवाय देणारच काहीतरी नाव ठेवणारच असतात हा त्याच्यामध्ये हे झाल्यानंतर मला आता अगदी हे काय म्हणता तुम्ही मनाला अगदी खुशी येते का म्हटलं तर आम्ही केले पैसा पेक्षा मनाला शांती समाधान मिळते बघा
0: खरंच ना म्हणजे कुठलाही नवीन प्रयोग करत असताना सगळ्या गोष्टींची मनाची तयारी करून आपण त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे आणि ते करत असताना म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी आपण तयारही राहिलं पाहिजे कारण हे कसं येतंय काय होतंय ते आपल्यालाही माहिती नसतंय काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता असतेच त्याच्यामध्ये आणि लोकांचं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे ती सगळी तयारी करूनच आपल्याला याच्यामध्ये उतरावं लागतं आणि तो तुम्ही तेवढं मोठं धाडस तुम्ही केलं आणि त्याचं फळ तुम्हाला आता मिळालं अर्थात त्याच्या या गोष्टीसाठी 2 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागली पण अजूनही तुमची परीक्षा सुरूच आहे मला वाटतंय कारण अजूनही ज्या पद्धतीनं तुम्हाला अपेक्षित आहे ती याची अजून सुरुवात झालेली नाहीये पण ती हळूहळू नक्कीच त्या प्रगतीपथावर आहे जे आम्ही आता शेत बघतोय ते बघून आम्हालाही वाटतंय की नक्कीच त्याची सुरुवात आता होईल लवकरच सो आता एवढं सगळं तुम्ही केलात एवढं मोठं धाडस तुम्ही केलं मग या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कुणाकुणाची साथ मिळाली
1: मॅडम आमचं मिस्टर पण त्यांचं नाव नाही सीत त्यांनी कशाला पाहिजे म्हटलं अगोदर आता त्यांना पण अगदी आनंद आहे ते त्यांनी साथ दिले आणि आमचं मुलं दोन्ही मुलं पण सून पण ते अग्री मध्ये आहे ना ते पण वरचेवर विचारत असते त्यांनी पण आम्हाला सगळ्यांनी साथ दिले आमचं शेतकरी करणारे ते लोक पण ते आता इथं आल्यानंतर सगळ्यांचं ओळख झालं ना आम्ही पण गावामध्ये राहत होते केव्हा त्याने 6 महिन्यामध्ये एकदा येत होते आता इथं आल्यानंतर सगळे गावांचंच ओळख झाले आता ते एक आनंद होते ते आणि सगळ्यांनी आणि कामं करायला लोक पण पाहिजे हा आमचं आणि त्यांचं हे असतानाच काम चांगले होते आम्ही एकटं काय करणारे होते सगळ्यांचं सहकार असले तर हे शेतकरी हा गडी लोक पण पाहिजे त्यांनी पण येतात मॅडम अगदी लावून घेतले ना आता 4 लोक फिक्सच 4 लोक पाहिजे 15 दिवस एकदा 1 महिन्यामध्ये हे काय म्हणतात तुम्ही कसा काढायला
0: कचरा काढायला
1: आणि गोबर घालायला आणि पटले सगळं हे करायला गडीच पाहिजेच सगळ्यांचा सहकार पाहिजे
0: मग हे जे आता तुम्ही सांगितलं की सेंद्रिय शेतीच तुम्ही करत आहात कारण आता रासायनिक शेती करून उपयोगाचं नाही आणि ते करत असताना ते सेंद्रिय शेती करत असताना म्हणजे खताचा वापर कसा कोणत्या पद्धतीने करावा किती किती दिवसांनी आपण कुठलं खत वापरलं पाहिजे किंवा कुठली फवारणी केली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन मिळतं आणि तुम्ही ते कसं करता
1: मॅडम स्वतः पण युट्यूब वगैरे करून बघितलं हे केलो आणि आता महेश रासापनावर पण सर एक अग्रीच आहे त्यांनी इथं सगळा प्लॉट व्हिजिट करतात आता त्यांनी पण व्हिजिट देऊन त्यांचं मार्गदर्शन पण घेतो आणि फ्युचर बैठक म्हणून हे ते सेंद्रिय खताचे ते पण व्हिजिट देतात ना त्यांनी पण मेट्रायझम सगळं त्यांच्याकडे मिळते त्यांचं सगळ्यांचा सहकार घेऊन मी आता करत आहे आणि हे खूप म्हणजे हे ड्रॅगनचं फळांचं वैशिष्ट्य म्हणजे डेंगूला बिळी पेशी कमी होतात ना एक दिवसातच वाढ होते हे फळं खाले तर आणि रोगनिरोधक शक्ती जास्त होते आणि कॅन्सर पेशी पण हे होतात म्हणे लॉस होतात हे केले तर कंट्रोलमध्ये राहते हा बीपी शुगरवाल्यांना तरी अगदी चांगलं हे बीपी लोकांना सगळ्या हे रोगांना हे रामबाण म्हटलं तर पण हरकत नाही असं आहे हे फ्रुटचं खुशी आहे
0: बरोबर, कोरोना आल्यानंतर बरीच अशी फळं आपल्याला माहिती झालीत की ज्याचे गुणधर्म एवढे चांगले आहेत आणि आपल्या मार्केटमध्ये म्हणजे इथल्या लोकल मार्केटमध्ये ही सगळी फळं आपल्याला अवेलेबल असतात आणि ते आपण खातो. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हटलात की ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक जाती आहेत, तर त्या किती आहेत आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती जातींचा प्रयोग केलाय?
1: मॅडम, विचार केल्यानंतर 150 तरचे झाड आहे म्हणे ड्रॅगनचं. आम्ही दोन तरचे लावले, एक पिंक पिंक म्हणून एक जम्बू रेड, असं दोनच आम्ही बघूया म्हणून लावलो. टोटल 2900 रुपये. हा, 1 एकर आणि 10 गुंठेचं शेत आहे, त्याच्यामध्ये 726 फूल आहे आणि एक कंब्याला 4 लोप लावायचं. हा, आणि वर रिंग, त्याच्यामध्ये 2 सिस्टीम आहे, एक हे पोल आणि रिंग आणि एक ट्रॅली सिस्टीम म्हणून. ट्रॅली ह्याच्यामध्ये काय होते, फार म्हणजे आम्ही आता 3000 रुपये असले तर त्याला 6000 उत्पन्न जास्त मिळते. ह्याच्यात एवढंच शेतीमध्ये उत्पन्न जास्त मिळते म्हणून आता जास्त लोक ते पण करायला लागले. खर्च जरा जास्त येते, ह्याच्यापेक्षा जास्त येते म्हणे. ते बैलंगलचं महेश लिंब्यानवर म्हणून आहे ना, तो ट्रॅली सिस्टम केली, ते 6000 हे केले म्हणे रोप.
0: मग ही सगळी रोप तुम्ही लावलात आता आणि या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती पण तुम्ही त्याचाही अभ्यास केलात. ह्या ज्या दोन जाती तुम्ही सांगितल्या त्याचे गुणधर्म किंवा त्याचे जे खाल्यामुळे जे आपल्याला बेनिफिट्स मिळणार आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत की एक सेमच आहेत?
1: हा, ड्रॅगन फ्रूटच हे बेनिफिट सेमच, ते कलर एक व्हाईट मिळते, आता रेड मिळायला लागले आणि ब्लॅक पण आहे म्हणे. ब्लॅक कलरचं पण हे ड्रॅगन फ्रूट्स आहे म्हणे. आमचं काय पिंक आहे, स्वीट आहे, ते व्हाईट थोडं जास्त स्वीट आणि नसते, आंबट आणि सप्पग असते ते व्हाईटच. म्हणताना आता अगोदर व्हिएटनाम येत होतं ना तेव्हा कात होत, आता हे रेड आल्यानंतर सगळं ते व्हाईट कमी केलेत. हा, सेम गुणधर्म सेम असते.
0: कोरोना आल्यापासून म्हणा म्हणजे बरीच लोक आपल्या गावावरती परत आले, काही जणांचे जॉब गेले, त्याच्यामुळे मग शेतीकडे वळायला लागलीत लोक. मग असं जे युथ जनरेशन आता काही शेती करण्याच्या मार्गावरती असेल, कारण असं काहीतरी नवीन प्रयोग केल्यानंतरच त्याच्यातून आपल्याला जरा उत्पन्न जास्त मिळू शकतं. आपली जी पारंपरिक शेती आहे म्हणजे एकच पीक घेणं, वर्षानुवर्ष तेच तेच पीक घेणं, त्या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या थोड्या बदलल्या पाहिजेत असं आपण सगळीकडून ऐकतो. आणि असा काहीतरी नवीन प्रयोग जर करणारे काही युवक असतील, युवा शेतकरी असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: मॅडम, खरं म्हणताय तर आम्ही अगोदर आम्ही बरे सोयाबीन ऊस तेवढंच म्हणून त्याच्यामध्ये काही लाभ नाही, तरी पण त्यांनी काय म्हणतात हेच आम्हाला चांगलं म्हणतात. खरे आताच मुलं काय करायला पाहिजे युवा पिढीने, ते नवीन काय धैर्य घेऊन आम्ही पुढं पाऊल टाकायलाच पाहिजे. पुढं पाऊल टाकले तर आम्हाला केव्हा पण अयशस मिळणारच नाही, यशस मिळते. हे उदाहरण मी बघूया म्हणून आम्ही नवीनच केलो, तरी पण 1 वर्षामध्ये आम्हाला कळालं ह्याच्यामध्ये आम्हाला प्रॉफिट मिळते म्हणून. करायलाच काय हरकत नाही, हे नवीन काहीतरी आम्ही करायलाच पाहिजे. हा मॅडम, आता आम्हाला धोक्यात आहे ते 1 एकर तरी हे काय मिश्र कृषी म्हणतात की अरण्य कृषी ते केले तर पण एवढं हे मिळते म्हणे. त्याला गोबर नाही, काय काही काम नाही, फक्त झाड लावायचं, त्याने व्यवस्थित रोप हे करून घ्यायचं. 3 वर्षानंतर आम्हाला काही हे नसताना हे कसा काढायचं नाही काय नाही, तेच गोबर होते अरण्यामध्ये कसे होते ना ते असं होते. असं काहीतरी आताचा युवा पिढीने करायलाच पाहिजे हे मी सगळ्यांना सांगता इच्छितो.
0: अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा नवीन काहीतरी प्रयोग करून खूप चांगलं उत्पन्न घेतलंय. आधुनिक शेतीचा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे आणि तसा उपयोग करून घेऊन मग त्यांचं उत्पन्न वाढल्यावर त्यांच्याही मनाला जरा समाधान वाटतंय. पण जी अशी पूर्वीपासून चालत आलेली लोक आहेत त्यांचं जरा असं माइंडसेट झालेलं असतंय आणि ते बदलणं जरा कठीण जात आहे आणि अशा वेळी मग सगळा गोंधळ होतो त्यांचाही. पण त्यांनी जरा स्वतःला युवा पिढीच्या ह्याच्यानुसार मतानुसार किंवा बदलत्या काळानुसार स्वतःलाही जरासं बदललं पाहिजे. तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे खडकाळ अशी थोडीफार जमीन असली तर त्याच्यामध्ये हे पीक चांगलं येऊ शकतं, पाण्याचाही प्रमाण कमी असतं म्हणजे जास्त पाणी लागत नाही, हवामानही योग्य ते आहे जे आपल्या बेळगाव किंवा आसपासच्या भागामध्ये जे योग्य हवामान आहे ते याला सुटेबल आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही याच्यामध्ये उतरलात आणि खूप चांगला असा आता तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतोय. तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांगितलं की अरण्य कृषी ही एक नवीन संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय. मग हे जे आता रोपं तुम्ही लावलेलं आहात ते रोप आपण म्हणजे एकच लावायचं की त्याच्या सोबत आपण आणखीन कुठलं तरी क्रॉप घेऊ शकतो?
1: हे अंतर कृषी म्हणून करायला पाहिजे मॅडम. ते एकच ला ह्याच्यामध्ये आम्ही हेच विचार करूनच हे ड्रॅगन मध्ये आम्ही महागणी आफ्रिकन महागणी म्हणून लावलेलं आहे. ते 15 वर्षाला येते म्हणे कटिंग. एक गणपुटला 2000 आता आहे म्हणे. 1 कोटीचं होते म्हणे. 2 कोटी असेल तर 1 कोटी तरी होणारच 15 वर्षानंतर. असा विचार केले तर आम्ही पुढं जाऊ शकते. आत्ताच एवढी पिढी खरंच विचार करायलाच पाहिजे. आम्ही हे केले तर त्यांनी असंच ऊस लावले तर काय 3 वर्षामध्ये येते. एकदा लावले तर 3 वर्ष येते. खरे किती येते आता मला बघितल्यानंतर 1 एकरेला 30,000 पडते खर्च सगळं घेऊन. मग हे खर्च सगळं काढले तर पण 1 एकरेला 10 लाख येते म्हणे. 3.5 लाख आम्ही मेंटेनन्स काढले तर पण 6 लाख उत्पन्न येते. कमी शेती असल्याने खेळ तर त्यांना फार चांगला आहे.
0: मग ही शेती ह्या रोपांसाठी तयार करण्यापासून आतापर्यंत तुम्हाला किती खर्च आला आणि सरकारकडून किंवा डिपार्टमेंटकडून तुम्हाला काही मदत मिळाली?
1: मॅडम आम्ही युट्यूबमध्ये बघितल्यानंतर 6 लाख खर्च येते म्हटले. खरे आता आम्हाला नवीन असल्यामुळे डबल खर्च झाले. म्हणताना 20 पर्यंत झाले. सगळ्या 3 वर्ष झाले, 2 वर्ष कम्प्लीट झाले. खरे ते होते असेल तरी पण खर्च येते मॅडम. 10 लाख तरी येते. हा आम्हाला जास्त माहित नाही म्हणून ते कंपाऊंड करायला जास्त आले. तरी पण खर्च येते. ते खर्च येते का म्हटलं तर एकदा लावले तर 25 वर्ष येते. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणताना ते काय झाले तर पण काय हे नाही.
0: या रोपाचं आयुष्य किती आहे?
1: तेच मॅडम 25 इयर्स 30 इयर्स आहे म्हणे. तरी 25 इयर्स 20 वर्ष पण आले तर काय होते. हा 20 लाख केले तर वर्षाला 1 लाख खर्च झाले सर. आम्ही धरले तर आम्हाला 2-5 वर्षामध्ये सगळं येते की 1 वर्षाला 10 लाख आले तर पण 6 लाख 1 एकरला 6 लाख कुठलं ह्याच्यामध्ये मिळते? मिळत नाही. लाभ तरी आहे.
0: थँक्यू सो मच मॅडम आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि ही जी ड्रॅगन फ्रूट ची जी शेती तुम्ही केलाय खूप सुंदर आले. आल्यानंतर अगदी खूप छान असं समाधान वाटतं मनाला. थँक्यू सो मच आम्हाला एवढा वेळ दिलात आणि एवढी सगळी माहिती आमच्या सोबत शेअर केली त्याबद्दल.
1: मॅडम तुम्ही पण

त्या कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. ड्रॅगन फ्रूट्स जे सध्या आपल्याला जिकडे तिकडे हे फ्रूट पाहायला मिळतं त्याचे अनेक फायदे आहेत. त्याचे गुणधर्म अतिशय चांगले आहेत, तब्येतीसाठी चांगलं आहे ते. या फळाची त्यांनी शेती केलेली आहे आणि त्याबद्दलचीच अधिकची माहिती आपण आजच्या भागात ऐकली. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनुष्य पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन. बंदोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.